0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 40. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग तुम्ही देऊन आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसुवरती आणि भक्तिमय सकाळ. या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्यासोबत. आज आहे शुक्रवार 12 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला जगण्याची योग्य नजर आणि सकारात्मक दृष्टिकोन असावा लागतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. इराक मधील तिक्रीट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात 1095 ते 1700 लोकांची हत्या झाली. हा इतिहासातील दुसरा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला होता. घटना आजचीच आहे, साल आहे 2014. HD देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले, तेही आजच्याच दिवशी. पृथ्वी क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यशस्वी झाली, तेही आजच. इंदिरा गांधी अलाहाबाद न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवली, त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी केली. नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली, तेही आजच्या दिवशी. साल होतं 1964. भारत सेवक समाजाची स्थापना ही आजच झाली. जेटी हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात 100 बळी घेणारे पहिले खेळाडू बनले. आता आजचे जन्मदिवस पाहू. शैलजा पुजारी भारतीय वेटलिफ्टर, कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक प्राप्त, यांचा जन्म आजचा. गीतांजली स्त्री, हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त, यांचाही जन्म आजचाच आहे. भालचंद्र दत्तात्रय खेर, लेखक व पत्रकार, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पुरुषोत्तम बापट, भारतीय बौद्ध धर्मग्रंथाचे भाषांतरकार आणि संपादक, यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. तुमचा दिवस सामाजिक कल आणि मित्रांच्या सहवासात जाईल. कामासाठी आज पैसेही मोजावे लागतील. वृषभ रास, आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही नवीन कामे सुरू करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज दिवसभरात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. शरीरात ऊर्जेची कमतरता भासेल. परिणामी नियुक्त केलेली कामे पूर्ण होणार नाहीत. कर्क रास, आज राग आणि नकारात्मक विचार तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकतात. त्यामुळे आज संयम राखणे खूप महत्वाचे आहे. सिंह रास, वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेदांमुळे आज तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडू शकते. कन्या रास, आज तुम्ही प्रत्येक बाबतीत सुसंगतता अनुभवाल. घरात सुख शांतता आणि आनंद राहील. या होत्या सहाराशी आणि आता आणखीन एक छानसं भक्ती गीत ऐकत राहा. गणधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता वेळ झाली पुढच्या सहा राशी ऐकण्याची, ज्यामध्ये तुळरास। आज बौद्धिक प्रवृत्ती आणि चर्चा आघाडीवर असतील। तुमची कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटीमुळे तुम्हाला नवीन संधी मिळाल्याने समाधान वाटेल। वृश्चिक रास, आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणावाचा अनुभव येईल। ज्येष्ठांशी होणारे मतभेद तुमचे मन अस्वस्थ करतील। धनुरास, आज गुढ विद्या आणि अध्यात्माचा प्रभाव तुमच्यासाठी विशेष लाभदायक असेल। मकर रास, आज संयमी वागणे बोलणे तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल, यामुळे यावर विचार करावा लागेल। कुंभ रास, आज शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दिवस चांगला आहे, आर्थिक बाबतीत तुमचा दिवस फायदेशीर ठरेल। आणि शेवटची मीन रास, आज तुम्हाला तुमच्या मनात एकाग्रतेची भावना जाणवेल, परिणामी तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल। हे होतं 12 राशींचं भविष्य। तुम्ही एकत्र बनू दोन्ही 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ।

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. पु ल देशपांडे भारतीय मराठी विनोदी लेखक पद्मभूषण यांची आज पुण्यतिथी. नेचंद सैनी भारतीय मूर्तिकार पद्मश्री यांची पुण्यतिथी आजच. आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी उर्दू कवी अभ्यासक आणि पत्रकार यांची पुण्यतिथी आजच आहे. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी लेखक व मराठी भाषा तज्ज्ञ यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. गोपीनाथ कविराज भारतीय संस्कृत विद्वान पद्मविभूषण साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठी, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 31 वर्वेन या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. वर्वेन टाइपचं व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींना मानस मंत्र द्यायचा झाला तर तो हाच द्यावा लागेल की अति सर्वत्र वर्जयेत. आपण नेहमी वाचतो किंवा ऐकतो, सांगतो की यत्न तो देव जाणावा, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळेल, किंवा असंच काहीतरी. प्रयत्नशील असणं हा माणसातील मोठाच गुण आहे, पण एखादा सद्गुणही अति होतो तेव्हा तो थोडासा त्रासदायकच ठरतो आणि कधी कधी तर दुर्गुणच ठरवला जातो. वर्वेन टाइपच्या लोकांच्या बाबतीत नेमकं हेच होतं. ही माणसं अति काम करतात, म्हणूनच सतत एक प्रकारच्या तणावाखाली वावरत असतात. अर्थातच याचे परिणाम मनावर आणि शरीरावर होतात. मन आणि शरीर दमून थकून जात, पण याची त्यांना फारशी जाणीवच नसते. या माणसांची स्वतःची अशी काही तत्व प्रिन्सिपल्स असतात, स्वतःची ठाम मत असतात, त्यामध्ये ही माणसं कधीही बदल करणार नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांची मतं इतरांवरही लादली जातात. प्राण गेला तरी हे असंच करायचं असा त्यांचा बाणा असतो, अर्थात हा त्यांचा गुणच म्हणायचा. तत्वासाठी लढणारे समाज नेते, प्राण जाये पण वचन न जाये म्हणणारे वीर, प्राणपणाला लावून लढणारे योद्धे याच जातीचे, कणखर मनाचे, धैर्यशील, खंबीर असे हे लोक असतात. कोणत्याही संकटाला ते निर्भीडपणे सामोरे जातात. ते काम भरभर करतात, चटकन निर्णय घेऊ शकतात, कुशल संयोजक असतात. उत्साह जणू अंगात सळसळत असतो. विजेच्या चपळाईनं त्यांची हालचाल चाललेली असते आणि त्यांचा काम करण्याचा वेगही अफाट असतो. इतरांना कठीण वाटणारी कामं ते चुटकीसरशी उरकतात. तसं काही गुणसामर्थ्य कौशल त्यांच्या जवळ जन्मजात असतं, पण बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या अंगभूत प्रयत्नशीलतेनं प्राप्त करून घेतलेल्या असतात. काही चांगल्या गुणांचं, सवयींचं, प्रयत्नानं स्वतःमध्ये रोपण केलेलं असतं आणि म्हणून अनेक लोक त्यांच्या कर्तृत्वानं भारावून जातात, त्यांना आदर्श मानतात. त्यांच्या यशाचा हेवा करणारेही अनेक जण असतात. खरं म्हणजे वर्वेन टाइपचे लोक सुखी असावयास हरकत नसते. इतरांना जे हवं हवंसं वाटतं ते या लोकांनी बरचसं मिळवलेलं असतं. हेवा वाटावा असं यश कीर्ती मिळवलेली असते, पण तरीही अनेक वेळा ते असमाधानी असतात. कारण त्यांचा परिपूर्णतेचा हव्यास, त्यांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा फार मोठ्या असतात. ध्येय फार उंच असतं. नॉट फेल्युअर बट लो एम इज ए क्राईम हे वाक्य ते अक्षरशः जगत असतात. त्यामुळंच एखाद्या बाबतीत इतरांच्या तुलनेनं ते यशस्वी असले तरी त्यांची स्वतःची अपेक्षा त्याही पेक्षा मोठी असल्यानं स्वतःला ते अपयशीच समजतात, असमाधानी राहतात. त्यांचा गुण मग दुर्गुण ठरतो आणि त्यांच्यावर उलटतो तो असा. ते खूप काम करीत असतात, पण त्याही पेक्षा अधिक काम करण्याची त्यांची इच्छा असते. शरीराकडून, मनाकडून आणखी काही काम करून घेण्याची अपेक्षा असते. कितीही केलं तरी पुरे असं वाटतच नाही, आकांक्षा धावतच राहतात. तन मनाच्या सामर्थ्या पलीकडे आणि शेवटी परिस्थितीच्या जन्मजात गुणावगुणांच्या सीमा प्रत्येक गोष्टीला असतातच. या सीमांमुळं एखाद्या बाबतीत जेव्हा त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात, त्यांना जे हवं ते घडू शकत नाही, तेव्हा अशा व्यक्ती उदास होतात, निराश होतात. त्यांना कारण नसताना वैफल्य येतं. मनाचा परिणाम शरीरावर होऊन पेप्टिक अल्सर, अर्धशिशी इत्यादी सारख्या रोगांना ते बळी पडतात. निद्रानाश तर नेहमीचीच तक्रार असते, कारण आराम करणं हेच मुळी त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असतं आणि शरीराला आवश्यक आहे तो आराम ते पुरेसा घेत नाहीत. त्यांच्या विशिष्ट स्वभाव धर्मामुळं त्यांना मानसिक व शारीरिक आराम करण्याची कलाच जमत नाही. आराम हराम है हा मंत्र जपत असताना वर्क व्हाइल यू वर्क अँड

दीपासारख्या देवत राहतात, इतरांनाही प्रकाश देतात। चित्ती असो द्यावे समाधान हे त्यांनी अंगी बाणवलेलं असतं। स्वतःच्या आणि इतरांच्याही गुणावगुणांच्या अंगभूत सामर्थ्याच्या व परिस्थितीच्या सीमा ते ओळखतात आणि म्हणूनच पायरी पायरीने यश गाठतात जमेल तेवढं। यातील प्रत्येक पायरीचा आनंद उपभोगतात आणि मगच यशस्वितेची पुढची पायरी कशी चढता येईल याचा अंदाज घेतात। अपयशाची तमा बाळगीत नाहीत, म्हणूनच ध्येय प्राप्तीस नव्हे तर त्यासाठी केलेले प्रयत्नही आनंददायक ठरतात। अशा व्यक्ती इतरांच्या मतांना योग्य किंमत देतात, आवश्यक असेल तर स्वतःच्या धोरणातही योग्य तो बदल करतात, अपयशाबद्दल स्वतःला क्षमा करतात आणि म्हणूनच इतरांची ही शक्ती ओळखून त्यांच्या अपयशांबद्दल चुकांबद्दल त्यांनाही क्षमा करतात। प्रत्येक माणसात काही गुण तसेच काही दोष असतातच, आपण कोणीच दोषरहित नाही, म्हणूनच परिपूर्णतेचा हव्यास धरणं चूक आहे। हे गुण सामर्थ्य चांगल्या गोष्टी परमेश्वरानं दिल्या त्याबद्दल कृतज्ञ असणं आणि त्या आवश्यक तेवढ्या प्रयत्नांनी सुशोभित करून त्याचा उपभोग घेणं, सुखानं समाधानानं जीवन व्यतीत करणं हाच खरा उद्देश असतो। आणि आवश्यक तेवढ्या प्रयत्नांनी सुशोभित करून त्याचा उपभोग घेणं, सुखानं आणि समाधानानं जीवन व्यतीत करणं हाच खरा निसर्ग शक्तीचा उद्देश असतो। हे अशा व्यक्ती उमजून असतात। अर्धा तरी पेला भरलेला आहे याचं समाधान मानूया, त्यातील सुखाची चव ओळखायला शिकूया आणि मगच उरलेला अर्धा भाग थेंबा थेंबानं भरण्याचा प्रयत्न करूया। पूर्ण पेला भरणार नसतोच, पण मिळालेला प्रत्येक थेंब यशाची धुंदी आणणारा असू दे, स्वतःला व इतरांना आनंद देणारा असू दे, तरच आपल्याला जीवन जगण्याची कला थोडी तरी साधली असं म्हणता येईल। वरवेन टाईपच्या व्यक्तींच्या कथा आणि व्यथाही आज आपण पाहणार आहोत। वरवेन टाईपचा विद्यार्थी कसा वागेल पाहूया। तो हुशार असेल, मेहनती तर असेलच, त्यानं अनेक वेळा उत्तम प्रकारचं यशही संपादन केलेलं असेल, एक चांगला विद्यार्थी म्हणून त्याचं कौतुकही होत असेल, पण तरीही तो समाधानी मात्र असणार नाही। शाळेत त्याचं कौतुकही होत असेल, पण तरीही तो समाधानी मात्र असणार नाही। शाळेत त्याच्या वर्गात तो सर्वप्रथम आला, लोक अभिनंदन करीत असले तरी तो मनात म्हणत असेल छे आणखी अभ्यास करायला हवा होता, माझं पर्सेंटेज काही माझ्या मनासारखं नाही। पुढील वेळेला तो रात्र जागून अभ्यास करील, कदाचित त्यामुळं आजारही पडेल आणि त्याला वाटेल छे मला खूप अभ्यास करावासा वाटतो पण माझं शरीर साथ देत नाही। सतत तो अभ्यासाच्या तणावाखाली वावरेल आणि त्यामुळं कदाचित परिपूर्णतेच्या हव्यासामुळं एखाद्या विषयाचा खूप अभ्यास करील, एखादा टॉपिक करण्यासाठी प्रमाणापेक्षा अधिक वेळ खर्च करील व अभ्यासातील सुसंगतपणा शिस्त गमावून बसेल। अशा विद्यार्थ्यांची पेपर अपूर्ण राहणं, एखादा प्रश्न वेळेअभावी लिहायचा राहून जाणं ही नेहमीची तक्रार असेल, कारण पहिले काही प्रश्न लिहायला ते खूप वेळ घेतात, कितीही लिहिलं तरी पुरेसं लिहिलंच नाही असं त्यांना वाटत राहतं, तक्रार असतेच, त्यामुळं त्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यास दिलेला वेळ पुरत नाही। परीक्षेच्या रिझल्टच्या दिवशीही ते कधीही खूप आनंदात असणार नाहीत। इतरांच्या तुलनेनं त्यांचं यश गौरवास्पद असलं तरी ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच असेल। वरवेन टाईपची गृहिणी कशी असेल याची कल्पना करा। खरं म्हणजे ती खूप कामसू कष्टाळू असेल, आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणारी असेल, पण समजा घरी पाहुणे जेवायला येणार आहेत त्यासाठी घर कितीही सजवलं तरी तिचं समाधान होणार नाही। हे करायला हवं होतं, ते करायचं राहिलं, उद्या अमुक तमुक करून व्हायलाच हवं इत्यादी ती म्हणत राहील। जेवणातही ती सर्व पदार्थ बऱ्यापैकी करील, पाहुणे कौतुकही करतील, पण तिला वाटत राहील आज पुरणपोळी काही नेहमीसारखी जमली नाही आणि अमुक भाजी तर करायचीच राहिली। हीच व्यक्ती जर नोकरी करणारी स्त्री असेल तर मग तिची त्रेधा तिरफीट विचारायलाच नको, ती सतत तणावाखाली वावरेल, चिंता करीत राहील, स्वतःच्या शरीराला आणि मनाला शिणवीत राहील। घरच्या आणि ऑफिस मधल्या दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडता आल्याच पाहिजेत असं तिला वाटत राहील। लक्षात घ्या, असं वाटणं चांगलं पण आल्याच पाहिजेत असं तिला वाटतं हे थोडस चूक आहे। एखाद्या दिवशी ऑफिस मधील कामामुळे ती दमलेली असेल व भात आमटीचा स्वयंपाक घरातील माणसं गोड मानतील, पण तिचं तिलाच वाटत राहतं छे हे काही बरोबर नाही, आपल्याला हा असा थकवा येतोच कसा, आपण आपली तब्येत सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे आपण अधिक काम करू शकू। वरवेन टाईपचा कुटुंब प्रमुख कसा असेल पहा। पत्नी मुलांनी केलेली कोणतीच गोष्ट मनासारखी असणार नाही, आपलं घर आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं असायला हवं, मुलं मिळवीत आहेत त्यापेक्षा अधिक यश त्यांनी मिळवलं पाहिजे।

0: असं तो म्हणत राहील. त्या मुलांची क्षमता किती आहे हे न पाहता तुम्ही अभ्यास कमी करता असं सांगत राहील. पत्नीला सांगेल अमकी दमकी याही पेक्षा कमी पैशात चांगलं घर सांभाळते, तू काटकसर कशी करता येईल याचा नीट विचार करत नाहीस, इत्यादी इत्यादी. एखादा उद्योगपती इतरांच्या तुलनेनं यशस्वी असेल, कर्तृत्ववान असेल, श्रीमंत असेल, पण असमाधानी राहून व्यवसाय वाढवण्यासाठी आत्यंतिक तणावाखाली वावरत असेल तर वरवेन त्याला समाधानी राहण्यास मदत करील, परिपूर्णतेचा हव्यास कमी करील. हाऊ मच लँड ए मॅन नीड्स, म्हणजे माणसाला किती जमीन लागते, या शीर्षकाची टॉलस्टॉय या महान विचारवंताची अत्यंत अर्थपूर्ण अशी कथा आहे. त्याचा थोडक्यात सारांश असा, एका माणसाला सांगितलं जातं सूर्योदयाला या निशाणापासून धावायला सुरुवात करायची, सूर्यास्तापूर्वी त्याच जागी पुन्हा परत यायचं, जेथपर्यंत तू धावत जाशील ती सर्व जमीन तुझ्या मालकीची. तो माणूस धावत राहतो पण आता परत फिरावं असं वाटतच नाही, तो पुढे पुढे जातच राहतो अधिक जमीन मिळवण्यासाठी. शेवटी माध्यान्हाचा सूर्य खाली सरकू लागतो. आता सूर्यास्तापूर्वी तो परत पोहोचला तरच ती जमीन त्याची होणार असते. तो खूप वेगानं धावत राहतो, सूर्यास्तापूर्वी कसा बसा त्या निशाणापर्यंत पोहोचतो खरा, पण हा आनंद त्याला क्षणभरच मिळतो. आत्यंतिक श्रमानं तो मृत्यू पावतो, त्याचं दफन केलं जातं. त्याला पुरण्यासाठी किती जमीन लागली, 3.5 हात. बिचारा ऊर फुटेपर्यंत धावत राहिला. तो वरवेन टाईपचा असावा, कारण किती केलं तरी आता पुरे असं या माणसांना वाटतच नाही. कष्ट करतात पण त्याचा उपभोग घेत नाही. अशा व्यक्तींना अनेक तक्रारी संभवतात. उदाहरणार्थ निद्रानाश, सकाळी 2-3 तासांनंतर लगेच लवकर जाग येणं, थकवा, चिंता, काळजी, उदासपणा, नैराश्य यासारख्या मानसिक तक्रारी, तसंच मनोजन्य शारीरिक विकार, उदाहरणार्थ पेप्टिक अल्सर, अतिरक्तदाब, काही त्वचारोग इत्यादीचाही त्रास होतो. अशा वेळी मानसिक तणावामुळे उत्पन्न झालेले मानसिक व शारीरिक विकार बरे करून त्यांच्या यशाचं खरं सू त्यांना वरवेन या औषधामुळं समस्त आणि उमस्त देखील. एकंदरीत वरवेन या औषधीची प्रमुख लक्षणं अशी, अत्यंतिक प्रयत्न, परिपूर्णतेचा हव्यास, अतिमहत्वाकांक्षा, असमाधान, वर्कोहोलिक असणं आणि या सर्व गोष्टींमुळं येणारा ताण आणि तणावजन्य आजार. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत.

0: प्रॉब्लेम नाही, कुठली पण औषधी. थोडं दुर्दिन पत आहे, आयुर्वेद आहे, बिलीव्ह इन शास्त्र अँड ॲस्ट्रॉलॉजी. थोडा दिवस दुर्दिन आहे, एक्लिप्स आहे, ओदिन करायचं नाही, ते मोठ्या गोष्टी आहे. आणि नस्यला, नस्य करते वक्त क्लाउड डेज नाही रहना चाहिए. तो क्लाउड है मगर फिर भी बीमारी है, उसको टेम्परेचर ज्यादा रख के हमने रूम का टेम्परेचर बढ़ा के उधर भी नस्य कर सकते. दैट इज व्हाट द कृत्रिम गोदाम पता आर्टिफिशियल एनवायरमेंट रेडी करके करना है उसको. पाउस मध्ये वमन होत नाही मगर उसको गर्मी का रूम मॉनिटर करके कर सकते. अतिशीत काल, अति उष्ण काल कॉन्ट्रा इंडिकेटेड है. अतिशीत को हम कंट्रोल कर सकते, अति उष्ण को भी कंट्रोल करने का दिन आ गया. सो दैट कैन बी डन, बट फॉर द इमर्जेंसी इट कैन बी अडॉप्टेड एनी टाइम. कधी पण करू शकत नाही रोगीला. माणूस नॉर्मल आहे, टाइम आहे त्यांच्याकडे, सीझन वाईज घ्यायचं.
1: मग एखादं ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण किती दिवसांचा गॅप ठेवायचा?
0: हे बिमारी डिसीज मे एक रूल्स होत आहे, हेल्दी मे एक रूल्स होत आहे.
1: करेक्ट.
0: डिसीज मध्ये काय सिम्पटम्स काय काय इम्प्रूव्हमेंट झाले, मिनिमम तर द्विगुण परिहारक आला. मीन्स 10 दिवसाचे ट्रीटमेंट मी घेतले या तो आठवड्याचं घेतले तो 15 दिवस मिनिमम गॅप. 10 दिवस घेतले तर 20 दिवस. मी जनरल रूल मी सांगतो की 32 आठवड्याचं घेतलं तर 15 दिवस.
1: अच्छा.
0: वमन विरेचन केलं तर 1 महिना गॅप ठेवा. नस्य केलं तर 15 दिवस मध्ये परत करू शकतात. पांचों का बताया मैंने. और एक आता है सर, रक्त मोक्षण करके ब्लड लेटिंग थेरेपी करते हैं, वो भी सुश्रुत ने एज अ सर्जन ही हैज इंक्लूडेड अंडर शोधन ओनली. इवन वी डू ब्लड लेटिंग थेरेपीज. देर आर डिफरेंट सिस्टमिक इफेक्ट होने वाला ब्लड लेटिंग थेरेपीज है, और लोकल स्किन डिसीज, ब्लड क्लॉट हुआ, वेरिकोसिटी में भी हम लीच अप्लाई करते या अलाबो अप्लाई करते, सकिंग, और एक वेन से डाल के ब्लड निकालते. दीज आर द थिंग्स विच आर डन अनदर पंचकर्मा. दैट इज नॉट अनदर, इट्स सुश्रुता हैज टोल्ड दैट रक्त मोक्षण इज अंडर पंचकर्मा, इट शुड बी कंसिडर. वो करना है, वो भी एक रक्त दृष्टि. क्या है, क्या बताया, सब ट्रीटमेंट किया, ओमन किया और रेचन किया, बस्ती किया, सब किया, फिर भी आराम नहीं रहो तो हम ब्लड लेटिंग थेरेपी लास्ट में लेते. इसलिए कभी भी सर्जिकल अप्रोच क्या है आयुर्वेद में, सेकेंड ऑप्शन है. मेडिकल मैनेजमेंट फर्स्ट ऑप्शन. इससे आराम हो रहा है देन डोंट डू इट, देन गो फॉर अ सेकेंड ऑप्शन. दैट्स व्हाई क्रियाग्रहणा स्नेहादि, फर्स्ट स्नेहादि क्रिया करो, वमन विरेचन करो, नहीं हो रहा है तो छेदादिनी काटो बाद में. दिस इज व्हाट द अप्रोच. यस सर.
1: केले हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू आहे आणि ज्यामध्ये आजचा विषय आपला आहे पंचकर्माचे प्रकार आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला काय भेटणार आहेत. तो आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर विश्वनाथ वसेदार, जे केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे पंचकर्मा विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रोफेसर आहेत. तुम्हाला यासंदर्भातले काही प्रश्न असतील तर हॉटलाईन नंबर आहे 9019904904, या नंबरवरती कॉल करू शकता.
2: ಖಂಡಿತ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಹಾಟ್ಲೈನ್ ಸಂಖ್ಯೆ 9019904904 ಈ ನಂಬರ್ ಮೇಲೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण कापरलिंग भजनी मंडळ निवडे तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून सादर होणारा कार्यक्रम ऐकणार आहोत, ज्यामध्ये गायन आणि हार्मोनियम वरती आहेत संजय पाटील, तबला साथ दिलेले आहे संदीप पाटील यांनी, त्याचबरोबर गणपती पाटील, तुकाराम पाटील, मारुती पाटील यांनी गायनामध्ये साथ दिलेले आहे आणि त्यासोबत विजय पाटील, महादेव पाटील, रणजित पाटील, रविराज पाटील यांचाही या ग्रुपमध्ये सहभाग आहे. तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

0: स्पेशली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27, डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036, मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26, स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम, द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स, वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल, UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 08312440322 or visit www.kletech.ac.in.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID size 4 फोटो, Stamp size 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

पण बाय तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना. आणि माझ्या विषूमुळे तुका जर काही त्रास झालो असत ना, तर त्याच्या वतीन मी माफी मागते. हा पण राग नको धरूस बाई.

0: सुंदर बघ ना ताई, खर तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा।
1: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
0: म्हणजे अगो तो आमका
2: मनु? छान दिसतेस, बदल तिचे वाढ।

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडलीस.
1: सिमी आम शिट्स केअर गया. यशला फसवतीय का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतीयस आरवी.
2: किती आज लागली
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.